प्रभ साचे सेती रंग रंगेती लाल पई मन मारी नानक साच वसी सोहागण तिरस्यों प्रीत प्यारी।

त्याने बाण घेऊन गुलबाणी हिची गावता रुपडा ही महत्तर गुप्ता आहे. एके तारखे योनानुसार बाणीची रचना राजाभिच ही कीर्ती है. स्वास्थ्य संहिता विचारणे